0: Center 94 North South 95.6 East West 98.2. You are listening to RM3 Radio.
1: Sakar Beats.
2: Sombar te Shukravar.
1: Sakari 9 to 10 a.m.
3: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.
1: नमस्कार श्रोत्यांनो, शिरीसोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर आणि सकाळ बीच कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोत्यांनो, 9 आहेत आणि नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 10 तेव्हा तुम्ही मला आमची साथ द्या. चुनिंग करा आमच्या सोबत, आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या. पुन्हा श्रोत्यांनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया. नवीन महिन्याची सुरुवात झाली आहे तेव्हा दणक्यात नवीन महिन्याचे स्वागत करूया.

सूचना उद्या आहे मराठी संगीत दिग्दर्शक कौशली नामदार यांचा वाढदिवस, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. या क्षणी त्यांनीच संगीतबद्ध केलेलं गाणं ऐकूया आणि या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा पाठवूया.

श्रोतेनो पुढचं गाणं ऐकण्याआधी सुविचाराच्या दोन ओळ्या फक्त तुमच्यासाठी. यश मिळवण्यासाठी परिस्थिती बदलण्याची गरज नसते, स्वतःला बदलण्याची तयारी असावी लागते. तेव्हा श्रोतेनो या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नवीन महिन्याची सुरुवात झाली आहे, ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली आहे. अँड श्रोत्यांनो, आता नवीन वर्षासाठी फक्त 3 महिने राहिले आहेत, तर तेव्हा या 3 महिन्याचा आनंद घ्या आमच्यासोबत. काही मराठी बीट्ससोबत दररोज ट्युनिंग करा ऑन AM फ्री अँड काही मराठी बीट्स आनंद घ्या. फोनाव श्रोत्यांनो, ऐकूया नेक्स्ट ट्रॅक तुमच्यासाठी वाजत आहोत, पुढचं गाणं याचा आस्वाद घ्या.

प्रतनुपुढच्या गाण्याऐकण्याआधी सुविचाराच्या दोन ओळ्या फक्त तुमच्यासाठी. आजचा दिवस कालपेक्षा चांगला करण्याचा प्रयत्न करा, कारण आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या संधीची गरज नसते. एका छोट्या सकारात्मक पावलाची सुरुवात पुरेशी असते. तेव्हा श्रोतनु, या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

0: Sakar Beats.
1: Sombar te Shukravar.
0: Sakari 9 to 10 a.m.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
0: वेलकम बॅक श्रोतनु शिरीसोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर आणि सकाळ बीच कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतनु 10 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या. ट्युनिंग करा आमच्यासोबत, आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या. पुन्हा श्रोतनु ऐकूया नेक्स्ट ट्रॅक, याचा आस्वाद घ्या आणि कीप ट्युनिंग. 10 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे.
4: पतंग उडवणारी, लपाछपीत लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी, तुला पाहून लाजणारी आणि पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतःवर झेलणारी गच्ची.

श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. आमची साथ देत राहा व या क्षणी ऐकू या पुढचं गाणं. तुमच्यासाठी वाजत आहोत स्पेशली नेक्स्ट ट्रॅक, याचा स्वाद घ्या.

प्रतिनोपुरच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट फ्रायडे. काळजी घ्या आपली. पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.